0: Sakara Beats.
1: Sombar te shukravar.
2: Sakari 9 to 10 a.m.
3: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
2: Hello, Shaduna. Namaskar. Good morning. Suprabhat. To you all, Shiri Sobat Aparahat. रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतनु 9 वाजले आहेत आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत. तेव्हा नक्की ट्युनिंग करा आमच्यासोबत. आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. आज श्रोतनु फर्स्ट डे आहे, गुरुवार आहे आज, अँड सकाळची वेळ आहे. या क्षणी अनेक लोक कामाला पोहोचण्याच्या घाई गडबडीत आहेत. तेव्हा श्रोतनु ही स्ट्रेसफुल सकाळ आनंदमय बनवूया. आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया. ऐकूया पहिलं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो, आयुष्याच्या धावपळीत काही क्षण असे असतात जे आपल्याला पुन्हा जुन्या आठवणींच्या दुनियेत घेऊन जातात. कधी कधी एखादं गाणं ऐकलं की वाटतं आपण पुन्हा त्या आठवणींच्या गावात पोचलो आहोत. अर्थातच श्रोतनो, या क्षणी जाऊया आठवणींच्या गावात, ऐकूया पुढचं गाणं.

श्रोत्यांनो, आठवणींच्या गावातून फिरताना काही आवाज असे असतात जे मनाला एक वेगळीच शांतता देतात. असाच एक आवाज म्हणजे अनुराधा पौडवाल यांचा. तेव्हा या क्षणी अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया पुढचं गाणं. याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो पुढच्या गाणं ऐकण्याआधी सुविचाराच्या दोनोळ्या फक्त तुमच्यासाठी. आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं तरी स्वतः वरचा विश्वास सोडू नका, कारण वादळं कायम राहत नाहीत, पण मजबूत माणूस वादळानंतरही उभा राहतो. तेव्हा श्रोतनो या सुविचारानंतर ऐकूया नेक्स्ट ट्रॅक, याचा आस्वाद घ्या.

0: Suspensa.
1: Sombar te shukravar.
0: Sagari 9 to 10 a.m.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
0: वेलकम बॅक श्रोतनु शिरीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतनु 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. चुनिंग करा आमच्या सोबत, आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. पुन्हा श्रोतनु ऐकूया नेक्स्ट ट्रॅक, याचा आस्वाद घ्या आणि कीप चुनिंग. 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे.

प्रतनु पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराचे दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. आजचा दिवस कालपेक्षा चांगला करण्याचा प्रयत्न करा, कारण आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या संधीची गरज नसते. एका छोट्या सकारात्मक पावलाची सुरुवात पुरेशी असते. तेव्हा श्रोतनु या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

0: सोमवार ते शुक्रवार
1: सकाळी 9 to 10 AM
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
1: श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. आमची साथ देत राहा व या क्षणी ऐकू या पुढचं गाणं. तुमच्यासाठी वाजत आहोत स्पेशली नेक्स्ट ट्रॅक, याचा स्वाद घ्या.